भारतीय सौर दिनांक 17 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 7 जून 2026। नमस्कार आणि शुभ सकाळ। मी अजय घरडे आजच्या या प्रसारणामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि श्रोतो, आजच्या या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगलध्वनीने।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर. रसिक हो, सकाळचे 6 वाजतायत आणि आता काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे ठीक 6:05 आणि 27 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. नमस्कार आणि स्वागत आहे भक्ती संगीत या कार्यक्रमात.

भक्ती संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला श्रोते आपण ऐकत होतात पंडित भीमसेन जोशी यांचा आवाज, गीत रचना गदी माडगुळकरांची आणि संगीत होतं राम पाठक यांचं.

रसिक हो आपण कबीरांचा दोहा ऐकत होतात. आवाज आणि संगीत राजन आणि साजन मिश्र यांचं होतं. आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्झवर.

श्रोते हो सुरेश वाडकर यांच्या आवाजात आपण ऐकत होतात पारंपरिक रचना, संगीत श्रीधर फडके यांचं होतं. आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

श्रोतेहो, भक्ती संगीत या कार्यक्रमात अंतिम गीतापण ऐकत होतात. मोहम्मद रफी आणि सहकारी यांचा आवाज होता. शकील बदायुनी यांची गीतरचना, संगीतकार नौशाद आणि फन लीडर. आणि या गीतासोबतच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz-वर. श्रोतेहो, सकाळचे 6:35 आणि 5 सेकंद झालेले आहेत. आता ऐका कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर लगेचच आपण ऐकू शकता विचार पुष्प. आज संगीताचे महत्त्व, लेखन आहे सदानंद भनगे, वाचन स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. हा कार्यक्रम ठीक 6:40 आम्ही प्रसारित करू. त्यानंतर लगेच 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

सकाळी 1:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 7:40 सुगम संगीत श्रोतेहो आपण ऐकू शकाल. आज सकाळी 8:40 एक ही फिल्म से या अंतर्गत दबंग या चित्रपटातील काही गीत आम्ही आपल्याला ऐकविणार आहोत. सकाळी 10:00 कार्यक्रम लोकजागर आज आंतरराष्ट्रीय परिचारिका या दिनानिमित्त अंजली वर्धेकर यांच्याशी समीधा खाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर लगेचच 10:55 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 11:00 रसिकांच्या पत्रांवर आधारित आपकी फरमाइश हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 वनिता मंडळ अस्मिता वाहिनीवरून श्रोते आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, आज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय समाचार आपल्या निर्धारित आणि नियमित वेळेत आपण ऐकू शकाल.

सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या आमचे काही ठळक कार्यक्रम आता श्रोतेहो ऐका. उद्या सकाळी ठीक 6:05 आपण भक्ती संगीत हा कार्यक्रम ऐकू शकाल आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. त्यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. उद्या सकाळी ठीक 7:25

मिनिटांनी दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7:40 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. 8:40 श्रोते आपण ऐकू शकाल हिंदी गझल आणि उद्या सकाळी ठीक 10 विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या सदरात आम्ही घेऊन येणार आहोत स्त्रियांचे समाजामधील स्थान याविषयी प्राध्यापक भगवान पांडुरंग फाडके यांच्याशी अजय घरडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. श्रोतो ही होती कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळचे ठीक 6:40 होत आहेत.

0: श्रोत्यात ऐकूया विचार पुष्प. आज संगीताचे महत्व या संदर्भात सदानंद भनगे यांचे लेखन आहे, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. त्यानंतर लगेचच 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सुरुवातीला विचार पुष्प.
1: आपल्या आयुष्यात संगीताला फार महत्व आहे. खरं तर आपलं आयुष्यच संगीतानं भरून टाकलं आहे. संगीताशिवाय आपण जगू शकणार नाही. कल्पना करा, सकाळपासून आपण पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला नाही, दूरवरच्या देवळांमधून येणारा घंटानाद ऐकला नाही, आकाशवाणी दूरदर्शनवरील कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच मंजूळ संगीत ऐकलं नाही, कसं वाटेल? कल्पनाही करवत नाही. संगीत माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. संगीत माणसांच्या भावनांना फुंकर घालतं, मनात आनंदाच्या उर्मी निर्माण करतं, दुःखी व्यक्तीला आधार देतं, त्याचा एकटेपणा घालवतं. संगीत म्हणजे फक्त वाद्यांचा आवाज नाही, गायकांचं गाणं नाही, तर निसर्गाचं संगीत. पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की रात्रीची गंभीरता संपते. घरात पूजा होत असताना होणारा घंटीचा मंजूळ स्वर चैतन्य निर्माण करतो. बाहेरून येणारा पेपर टाकण्याचा आवाज, दूधवाल्या भैयाचा पुकार, पाणी भरणाऱ्या महिलांच्या भांड्यांचा आवाज नवीन दिवस सुरू झाल्याची जाणीव करून देत असतो. सकाळप्रमाणे संध्याकाळी सुमधुर स्वर कानावर पडतात. घराकडे परतणारी गाई गुरं, त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा लयदार आवाज, झाडांवर होणारा किलबिलाट पहाटेपेक्षा वेगळाच भासतो. शाळेतून परत येणाऱ्या मुलांच्या सायकलच्या घंट्यांचा आवाज आणि अंधार पडताच सुरू होणारा रातकिड्यांचा आवाज जणू दर्शवतो, चला आता घरट्याकडं आपापल्या घरात. खेड्यापाड्यातून मग येतात घरोघरी थापल्या जाणाऱ्या भाकऱ्यांचे आवाज आणि देवळातून येणाऱ्या रात्रीच्या आरत्यांचे स्वर. या सगळ्या स्वरांनी आपलं जगणं प्रसन्न केलंय. वाद्यांच्या संगीतांनी तर आपलं आयुष्य जणू वाढवलंय. बिस्मिल्ला खानांची सनई ऐकली की मन प्रसन्न होऊन जातं. जणू आपण एखाद्या लग्न समारंभात आहोत. आसपास सुगंधी उत्साही वातावरण आहे असंच वाटतं. रविप्रसाद चौरसियांची बासरी तर साक्षात श्रीकृष्णाचीच आठवण करून देतं. बासरीच्या स्वरांनी राधेसारखी प्रेमिका जर हरखून जाते तर आपण सामान्य जन. हार्मोनियमचे स्वर ऐकले की वाटतं आपण प्रेक्षागृहात आहोत आणि समोर बालगंधर्व गात आहेत. संगीत नाटकांचा आनंद आपण घेत आहोत. माउथ ऑर्गन, बुलबुल तरंग, जलतरंग नावं जरी ऐकली तरी कानात स्वर गुंजतात आणि मन कुठल्या तरी आठवणीत जातं. झाकीर हुसेन साहेबांचा तबला नुसता आठवला तरी समोर दिसतात त्यांची जादुई बोटं आणि बोलणारे स्वर. गीत गायकांनी तर आपलं जीवनच समृद्ध करून टाकलंय. पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, एक एक नाव आठवलं की त्यांची गाणी ऐकू यायला लागतात आणि नकळत हात जोडले जातात. केवढी किमया केली त्यांच्या स्वरांनी. एखाद्या उदास संध्याकाळी मोहम्मद रफी साहेबांचा सूर कानावर पडला, हेमंत कुमारांचा स्वर्गीय स्वर कानावर पडला, मन्नाडे साहेबांची तान ऐकली की चित्तवृत्ती बहरून जातात. किशोर कुमारांचा आवाज ऐकल्यानंतर तर नाचावं गावंसं वाटतं. मुकेशजी गायला लागले की मनातल्या दर्दाला फुंकर घातली जाते. प्रत्येक गायकानं आपलं संगीत विश्व बहरून टाकलंय. सगळ्या विश्वालाच मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकरांचा आवाज ऐकला नाही असा दिवस जात नाही. भूपाळी, नाट्यगीत, लावणी कुठलंही गाणं ऐका

तृप्त होतात. अशा यांच्या आवाजाचं तर आश्चर्यच वाटतं. याबरोबरच आजचे आमचे गायक गायिका दिवसभर मन तृप्त करत असतात. काही काळ का होईना आपल्याला आपलं दुःख विसरायला लावतात. संगीतानं माणसंच कशाला, पशुपक्षीही मोहित होतात हे आपण पौराणिक ऐतिहासिक कथांमधून ऐकलंय. श्रीकृष्णाच्या बासरीवादनानं हरणं आणि पक्षीही जमा होत. एवढंच कशाला, पहाटे शेतकरी जेव्हा मोटेवर बसून गाण्याची लकेर म्हणतो ना, तेव्हा मोठ ओढणारे बैलसुद्धा जोमानं मोठ ओढतात. गाडीवान दादा बैलगाडी चालवताना गाणं म्हणू लागला की बैल जोरजोराने धावतात. तानसेन तर गायनाच्या किमयेमुळं पाऊस पाडू शकत होता आणि दीप प्रज्वलन करू शकत होता. खरंच संगीत आहे म्हणूनच माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवा हवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतू बदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्य नेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाक घरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुस ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा

यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशा वेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्य नेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 5:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 5:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारी तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळ गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळ इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळ यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटी होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात.

0: बरे खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव, हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादी टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. आता एका दिनविशेष मंडळी, एक विचारवंत म्हणतात, जो मनुष्य नागरी जीवनातील किंवा धार्मिक प्रश्नावरील खुली चर्चा करण्यास घाबरतो तो मनुष्य स्वतःच्या मतावरच सत्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असतो.

मंडळी 1938 या साली DC-4 या प्रकारच्या विमानाचे प्रथमच उड्डाण करण्यात आलं होतं. '65 या साली अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने परिणीत दाम्पत्याने गर्भनिरोधक साधने वापरण्यास कायदेशीर ठरवले. '1979 या साली रशियामधून भारताने भास्कर 1 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. '1981 या साली इस्रायल या देशाने इराकची अणुभट्टी नष्ट करण्यात आली.

1985 या साली विम्बल्डन पुरुष एकेरी विजेतेपदामध्ये 17 वर्षीय बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. विम्बल्डन हे पुरुष एकेरी पद जिंकणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. एकोणीसशे 1994 या साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF या व्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नॉर्वेकर यांची निवड, आणि हे निवड होणारे पहिलेच भारतीय ठरले.

लेखक आणि टीकाकार मंगेश राजाध्यक्ष यांची आज जयंती. चित्रपट निर्माते, पट कथाकार, लेखक, पत्रकार ख्वाजा अहमद यांची आज जयंती. त्यांचा जन्म 1914 या साली झाला होता. भारतीय लॉन्ग टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा आज जन्मदिवस. 1981 या साली मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिवस.

मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तवाहक प्रदीप भिडे यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 2022 या साली झालं होतं. श्रोतेहो, आपण ऐकत होतात दिनविशेष. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. सकाळच्या ठीक 7:15 झाले.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध। सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांचे बियाणे साठी संपर्क साधा बियाणे सनियंत्रण कक्ष 9909-4854-72। तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध। त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724।

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
2: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो।

0: या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
1: नियमितपणे व्यायाम करा,
0: योगासन प्राणायामांची सवय लावा,
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
0: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.
4: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
5: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 101.5 मेगाहर्ट्स. वर्षत हो सकाळचे 7:07 झाले. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून.
1: तज्ञांबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाश शोध
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
1: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: श्रोत्याहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध कुसुमातुनी फुलले सुमन. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती

0: आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
1: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका. 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: दूर दूर सर्व दूर, रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
8: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं. ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस

0: महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली दोन विभागीय आयुक्त, दोन कलेक्टर, तीन उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली. तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सव मूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
1: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमी भाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक हेरिटेज वॉक या

0: उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 94.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9909484572. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2998-1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2991038. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.

थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 1.5 MHz वर सकाळचे 7:25 होत आहेत. आणि आता प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवर क्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोज कुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते व्हेनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्या नंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्या विषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर व्हेनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. व्हेनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन

0: लेखन मोज्ञा शहाणे आणि ना स गाडे यांनी केलं आहे.
1: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत, आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य, आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात 1667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
1: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे, म्हणजे मगाशी तुम्ही ब च सांगितलं आणि नंतर भ आणि म च सांगितलं, भ ते म,
0: हो.
1: तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
0: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानव विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडस खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडस भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे,
0: हो. त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषा समूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे. आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद

0: दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
1: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल. एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदे मंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
0: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
1: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
0: म्हणजे आकाळी केली आहे.
1: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळं, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
0: डॉक्टर सुस्मिता कुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वाजून वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.

0: अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी
2: आपली मराठी।
1: अभिजात मराठी।

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतो आपण ऐकत होतात अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे एफ एम 1.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता.
1: हॅलो राजेशजी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगलेच अडकाल. 10 लाख द्या वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत.
1: अरे
2: ठेवला
3: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत सुगम संगीत हा कार्यक्रम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुगम संगीत या कार्यक्रमात. सुरुवातीला भूपेंद्र सिंग यांच्या आवाजातील हे गीत

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा.

शब्द हो आवाज अनुराधा पौडवालांचा आणि संगीत अरुण पौडवालांचं होतं. आणि या गीताआधी आपण ऐकत होतात आवाज आणि संगीत अजित गडगडे यांचं.

0: श्रोत्यांनो, सुगम संगीत या कार्यक्रमात अंतिम गीत आपण ऐकत होतात आशा भोसले यांच्या आवाजात. ग दि माडगुळकर यांची ही रचना होती आणि संगीत साज श्रीनिवास खडे आणि अनिल मोहिले यांचा होता. आणि या गीतासोबत सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 101.5 MHz. वर्षोदय सकाळच्या 8 वाजतायत. आणि आता समाचार प्रभात, त्यानंतर लगेचच 8:15 मॉर्निंग न्यूज, हे दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रीय मराठी बातम्या अस्मिता वाहिनी.

0: Morning News. Have a great day.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेच्या स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती LPGची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. IATA आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शेल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. IATA 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यम आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं NTA समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही NTA नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 मधील भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि

12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारताने नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची UPI प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो, परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनियन नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोजडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक CV आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ॲप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. KL राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय R प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट क्रेमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता D. गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर R प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रसिको, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत एक हे फिल्मचे हा कार्यक्रम. आणि आज या कार्यक्रमाअंतर्गत दबंग या चित्रपटातील काही हिंदी गीत आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत.

0: राहत फतेह अली खान आणि सागर यांचा आवाज आपण ऐकत होतात. फतेह फैज अनवर यांचं गीत आणि साजिद वाजिद यांचं संगीत फिल्म दबंग.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

माजिद माशरानी सलीम शबरी यांचा आवाज शोधे आपण ऐकत होतात. फतेह अनवर यांचं गीत आणि संगीतकार साजिद वाजिद फिल्म दबंग.

एकही फिल्मचे या कार्यक्रमात अंतिम गीत होतो दबंग या चित्रपटातील आहे. सुखविंदर सिंग आणि वाजिद यांचा आवाज, जलीस शेरवानी यांचं गीत आणि संगीतकार साजिद वाजिद.

0: एक ही फिल्मचे या कार्यक्रमांतर्गत सुरू आज दबंग या चित्रपटातील काही गीत आपण ऐकलेत आणि या गीतासोबतच या कार्यक्रमात इथेच थांबूया.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता तापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर तापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. श्रोतो, सकाळचे 9 वाजलेत आणि आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे ठीक 10:22 झालेले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी.

0: उत्पादनाची खापरी मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
2: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे। ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरीवर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरीवर अप टू 100% सूट। गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या।
3: आपण एकदा आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागरण।

0: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर
1: श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त अंजली वर्धेकर, अधिपरिचारिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष कावंडे।
2: नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी आपली रेडिओ मैत्रीण समिधा खाकरे मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर हा कार्यक्रम म्हणजेच नावाप्रमाणे लोकांसाठी जनजागृती करण्याचा कार्यक्रम। असं म्हणतात की देव हा सर्वत्र पोहोचू शकत नाही, तो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचतो। देव पोहोचू शकत नाही म्हणून त्यांनी आई वडिलांना आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे। ह्याच देवाचं एक ग्रुप असतं, ते म्हणजे डॉक्टर्स आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्सेस, ज्यांचं काम आपण शब्दात खरं तर सांगू शकत नाही। अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत नर्स म्हणून म्हणजेच परिचारिका म्हणून कार्य करणाऱ्या अंजली वर्धेकर मॅडम यांना लोकजागर या कार्यक्रमात आमंत्रित केलंय। मॅडम, या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
3: धन्यवाद मॅडम।
2: अंजली वर्धेकर मॅडम या गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती येथे अधिपरिचारिका म्हणून म्हणजे स्टाफ नर्स म्हणून त्या काम करतात। त्यांनी हजारो रुग्णांची आजपर्यंत सेवा केली आहे। आरोग्य सेवेतील अनुभवाबरोबरच त्या परिचारिकांच्या हक्क आणि समस्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अमरावतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून लढाही देत आहेत। केवळ आरोग्य सेवेपुरते मर्यादित न राहता त्यांनी आपल्या संवेदना आणि अनुभवांना साहित्याची जोड देखील दिलेली आहे। त्यांचे नुकतेच प्रकाशित होत असलेले काम सोपं नव हे पुस्तक रूपातील कलाकृती त्यांच्या जीवन प्रवासाचा आणि संघर्षाचा आरसा आहे। आरोग्य सेवा, संघटनेतील सक्रियता आणि साहित्य लेखन या तिन्ही आघाड्यांवर त्यांचे कार्य खरंच प्रेरणादायी आहे। तर अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि कार्याबद्दल। तर मॅडम, तुम्हाला सुरुवातीला मी हाच प्रश्न विचारेल की नर्सिंग हे क्षेत्र तसं पाहिलं तर म्हणजे जबाबदारीचं क्षेत्र आहे, तर या क्षेत्रात येण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली?
3: खरं म्हणजे मी एका छोट्या गावातून बिलॉंग करते। तेव्हा कसं होतं, आधीच्या काळात थोडी मोठ्या प्रमाणात जर आपल्याला उपचार पद्धती घ्यायची असेल तर आपल्याला आपलं गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी यावं लागत होतं। तर असंच आमच्या घरचा एक प्रसंग होता। तिथे माझ्या बहिणीची तब्येत फार खराब झालेली होती आणि आम्हाला थोडा उपचार घेण्यासाठी, थोडं म्हटल्यापेक्षा जास्तच चांगल्या प्रकारचे उपचार पद्धती घेण्यासाठी, जे की आमच्या गावामध्ये उपलब्ध नव्हती, त्याकरता आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी यावं लागलं होतं आणि बहिणीला ॲडमिट करावं लागलं होतं। तर त्यावेळेला एक गोष्ट मी महत्त्वाची बघितली, ती म्हणजे अशी की आपण हे असं बोलतो की डॉक्टर हे आपले देव आहेत, तसेच त्यांना सुप्तीला देवदूतही लागतात। तसंच देवदूत तिथे पण उपस्थित होते आणि ते मला तेव्हा कळालं जेव्हा माझ्या बहिणीला तिथे ॲडमिट केलं आणि डॉक्टर राऊंड घेऊन जात होते, सांगत होते सिस्टर हिला इंट्राकॅथ लावा, हिला औषध द्या, हिला इंजेक्शन पुश करा वगैरे वगैरे बोलत होते। ती जी दुसरी देवदूत होती म्हणजे परिचारिका होती, ती सतत तिच्या शिफ्ट ड्युटीज राहतात नेहमी, तर ती यायची, वेळोवेळी चेक करायची, ह्या सगळ्या गोष्टी एकाही क्षणाचा विलंब न करता आवाज दिल्याबरोबर ती येत होती आणि ही ती अशी एकाच पेशंटला नाही तर सगळ्यांना ट्रीट करत होती आणि एवढं करूनही ती थकल्यासारखं जाणून देत नव्हती।

0: तिच्या हातून जेवढे काही पेशंट्स गेलेले होते ज्यांना डिस्चार्ज होत होता, त्यांना ते जाताना तिला ते आशीर्वाद देऊन जात होते. आणि तिचं जे समाधान होतं चेहऱ्यावरचं बघून मला खूप आनंद झाला होता. तर तिथून मला प्रेरणा मिळाली आणि आता हा परिचारिकेचा प्रवास माझा अजून चालू आहे.
1: अतिशय संयमी असा जॉब आहे हा खरं तर. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती येथे आपण काम करतानाचा आपला एकूण अनुभव कसा होता?
0: शासकीय महाविद्यालय अमरावती येथे काम करत असताना मला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आलेले आहेत. खास करून बघायला गेलं तर महाविद्यालय म्हटलं, महाविद्यालय रुग्णालय वगैरे असं म्हटलं की तिथे रुग्णांची गर्दी जास्त असते आणि रुग्णांची गर्दी जास्त असल्यामुळे कामाचा ताणही खूप जास्त प्रमाणात वाढून जातो. तो कामाचा ताण एकंदरीत मेंटेन करण्यासाठी जो आपल्याला बळ लागतो तो बळ खूप मेहनतीने आपल्याला एकत्र करावा लागतो आणि नवीन नवीन ज्या प्रकारच्या आपल्यासमोर केसेस येतात त्यांना तोंड द्यावं लागतं. आव्हान आपल्या समोर येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पार पाडाव्या लागतात. तसेच स्पेशल केसेस म्हटल्याबरोबर आपल्याला जसं सर्पदंश आहे, ब्रॉड डेट म्हणतात, ब्रॉड डेट म्हटलं की जर आपला पेशंट जाणार असतो पण आणता आणता जर ऐन वेळेवर त्याची डेथ झाली आणि हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन गेलो तसा पेशंट, आणि तिसरं म्हटलं की सुसाईड केस. ह्या ज्या मेन केसेस आहेत ह्या सगळ्या आपल्या शासकीय रुग्णालय अमरावती येथे, अमरावती म्हटलं किंवा कुठलंही शासकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय म्हटलं तर तिथे घेतात मोस्टली. जसं की प्रायव्हेटला घेतलं ती विविध प्रकारची जी आव्हाने आहेत ती आव्हाने समोर येतात.
1: आव्हान केव्हा आपल्या समोर येऊन उभं राहील पण त्या सगळ्या आव्हानांना तितक्याच ताकदीनं जोमाने आणि आत्मविश्वासानं पुढे जावं लागतं. हे खरं तर परिचारिकेचं मोठं काम असतं. अगदी बरोबर. जेव्हा एखादा पेशंट बरा होऊन आपल्या डोळ्यासमोरून तो घरी जातो तेव्हाचं जे समाधान असतं ते काही वेगळंच असतं.
0: हो, खूप वेगळं असतं.
1: खरंय. रुग्णसेवेत आपण काम करताना सेवा करण्यासाठी मुळात तो सेवाभाव आपल्याला लागतो, त्यासाठी आपण तितकं संवेदनशील असलं पाहिजे. खरं तर एखादा भावनिक किंवा प्रेरणादायी प्रसंग आपल्याला आला असेल तर तो आम्हाला सांगा.
0: हो, माझी ड्युटी होती, मॉर्निंग शिफ्ट होती. एक आजी आणि एक आजोबा बसले होते, दोघांची गोष्ट चालू होती, गप्पा त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं की मी एवढ्या मेहनतीने पैसे जमा केले होते आपण दोघांनी मिळून, आपल्याजवळ आता पैसे नाही राहिले आहेत, पैसे चोरीला गेले आहे की काय झाले, आता आपल्याजवळ पैसे नाही आहे, कुठं पैसे भरायचे, काय करायचे हे काही आपल्याला माहीत नाही आहे, कसं करायचं बा. आणि ते मी तिथून जात होते, मी माझ्या स्टेशनजवळ गेले, नर्स स्टेशन, तिथे गेले तर त्या माझ्या पाठोपाठ आले, आजी आजोबा दोघे पण आले. आणि मग मला म्हणायला लागले, आजी बाई तुला एक प्रश्न विचारू काय, तुला माझा प्रश्न समजला तर सांगतो म्हणे, नाही तर मग पाहिजे पाहुणे बा, माय मिले गरीब म्हणे, गरीब माझ्या बुड्याचं ऑपरेशन करायचं आहे. अशा पद्धतीने ती मला सांगत होती. आम्ही खूप मेहनत केली म्हणे बाई, 8 दिवसापासून मजुरीला गेलो म्हणे, पैसे जमा केले म्हणे, 300-400 वरची पैसे होते म्हणे, पण एसटीतून येताना कोणा आमचे पैसे चोरले की आमचे पैसे पडले म्हणे बाई काहीच माहित नाही म्हणे, आता घरी जायसाठी 1 रुपया नाही आहे म्हणे माझ्या खिशात म्हणे, आता या बुड्याचं ऑपरेशन कसं करू म्हणे, मी मला काही सुचून नाही राहिलं म्हणे. ती म्हणजे अशी हतबल झाली होती आणि तिला काही सांगताही येत नव्हतं बरोबर. मग हे बघून ते आजोबा खूप असे चिडले होते, जाऊ दे नाही झालं तर असं तसं करू काहीतरी करू. मी त्या आजीला समजवलं, आजी म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको, आता तू सरकारी दवाखान्यात आलीच आहे म्हटलं, काही ताण घेऊ नकोस, आपल्या इथे सगळं मोफतमध्ये मिळतं, राहिला प्रश्न जेवणा खावण्याचा तर तो पण इथे मोफतच मिळतो म्हटलं, आणि चांगलं जेवण भेटते म्हटलं, आणि तसेच इथं ऑपरेशनही व्यवस्थित होईल आणि तुझी काळजी करायला आम्ही आहेच म्हटलं, आणि राहिला प्रश्न तुझा घरी जायचा तर तो आपण बघूयाच म्हटलं. मी आईनं म्हटलं तू काही टेन्शन करू नको, मी बघून दिली म्हटलं सगळं. त्या आजोबांचं ऑपरेशन झालं आणि मग त्या आजोबांचे इंजेक्शन गोळ्या वगैरे मी व्यवस्थित देत माझी ड्युटी पार पाडली आणि सुट्टीचा दिवस आला. सुट्टीच्या दिवशी माझी दुपारची ड्युटी होती आणि आजी आजोबा परत सुट्टीच्या दिवशी बाहेर बसले होते, सुट्टी झाली वाहते म्हणून, पण ते माझी वाट बघत होते की आता घरी कसं जायचं, तिथं बसले होते. मग मी आले आणि आजीला बघितलं असं, आजीच्या डोळ्यात पाणी होतं, मी आजीच्या हातात 300 रुपये दिले आणि आजी मग डोळ्यात पाणी घरी गेली. काही दिवसानंतर आजी परत आली, परत आली आणि मग माझ्या हातात तिने आल्याबरोबर सरळ म्हटलं बाई ओळखलं काय मला, हे घे, माझ्या हातात बिस्किटचा पुडा दिला अक्षरशः आजीने, आणि बोलायला लागली बाई तुझ्यामुळे आज माझं चांगलं झालं, तुझ्या आजोबाला दिसायला लागलंय, आता ते डोळ्यानं बघू लागलंय, आता जेवढे दिवस बा आम्ही उघड्या डोळ्यांनी हे जग बघू तर बा तू आमच्या आठवणीत राहशील. अशा पद्धतीने ती आजी बोलत होती आणि ते बघितल्यानंतर आजी आजोबाच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं ते बघून मनाला लागणारं होतं एकदम चांगलं, आणि ते आजीचे जे शब्द होते ते असे खूपच छान वाटत होतं तेव्हा.
1: म्हणजे जसं तुम्ही त्यांच्या नेहमीसाठी लक्षात राहाल तसंच ते दोघंही तुमच्या नेहमीसाठी स्मरणात राहतील.
0: हो, नेहमीसाठी स्मरणात राहतील. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याची काळजी घेतो त्या काळजीची आपली जी जाण असते ती दुसऱ्यांनी ठेवली आहे, याच्यामधून मला तो भावनिक आणि प्रेरणादायी असा अनुभव वाटतो.
1: आजच्या काळात परिचारिकांच्या कामाच्या स्वरूपात आधीच्या तुलनेत काय बदल झाले?
0: सध्या म्हटलं गेलं तर आधीच्या काळात कसं

0: होतं की जी रेकॉर्ड्स मेंटेन केली जात होती ती आपण हाताने वगैरे लिहून करत होती, आताही करतात, पण आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आता ते कम्प्युटराइज वगैरे सगळं
1: सगळं
0: झालेलं आहे.
1: कम्प्युटराइज
0: हां,
1: झालंय.
0: तर ते कसं मेंटेन करणं जमतं आहे, आणि मेन म्हणजे त्याच्यामुळे कसं होत आहे, जो कामाचा जो ताण म्हणतो आपण किंवा मग मेंटेनन्स म्हणतो ते इझी झालं आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नर्सिंगमध्ये आधी स्पेशलायझेशन नव्हते,
1: बरोबर.
0: कुठल्याच प्रकारचं स्पेशलायझेशन नव्हतं. आधी जसं ANM होतं, GNM होतं, BSc होतं, BSc पण नव्हतं, फक्त ANM आणि GNM होतं,
1: अच्छा.
0: ANM चालायचं. पण आता असं झालंय की नर्सिंगमध्ये स्पेशलायझेशन आलेले आहे, तिथं पिडियाट्रिक नर्सिंग आलेलं आहे, तिथं सायकॅट्रिक नर्सिंग आलेलं आहे,
1: अच्छा.
0: आणि त्याच्यानंतर CHO म्हणून पण कोर्स निघलेला आहे. डॉक्टर म्हणून जे आता कामं करतात वेगवेगळ्या ठिकाणी, ह्या अशा पद्धतीचा सगळा बदल निर्माण करून येतात. आणि PhD म्हणून सुद्धा आपल्या याच्यामध्ये नर्सिंगमध्ये आलेलं आहे, PhD पण आपण त्याच्यावरती करू शकतो.
1: म्हणजे आधी नर्सेसचे जेवढे लिमिटेड काम राहत होते, आता तसं नाही आहे. की
0: नाही,
1: स्पेशलायझेशन झाल्यामुळे तुमचे कोर्सेस, तुम्हाला एक्स्ट्रा ट्रेनिंग देऊन तुमचे आव्हानही तेवढेच वाढलेले आहेत. तुम्ही परिचारिका म्हणून काम करता, आता प्रत्येक वेळी सगळेच रुग्ण काही सारखे नसतात. कधी कधी त्यांचे स्वभाव पण आपल्याला अगदी वेगळे वाटून जातात, आणि त्यांच्याशी कसं डील करायचं हा प्रश्न पण तुमच्यासमोर असतो. अशी एखादी गोष्ट की रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक नर्सनी कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे?
0: सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे की जो आलेला पेशंट असतो आपल्याकडे तो खूप पॅनिक असतो,
1: बरोबर.
0: त्याचे नातेवाईकही खूप पॅनिक असतात. तर तो जे बोलण्याचा प्रयत्न करतोय, तो आपल्याला जर सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते समजून घेण्याचं पेशन्स आपल्यामध्ये असलं पाहिजे. तो काय बोलतोय, काय त्याला सांगायचं आहे, त्याचा प्रश्न काय आहे, ते व्यवस्थित समजलं गेलं पाहिजे, आणि ते समजून त्याला आपण व्यवस्थितरित्या सांगितलं गेलं पाहिजे. आणि आपली जी भाषा आहे ती म्हणजे त्याच्याशी जेमतेम मिळती जुळती असायला पाहिजे,
1: बरोबर.
0: कारण तो जर भाषा वेगळी बोलतोय, आपण वेगळी भाषा बोलतोय, तर त्याचा समन्वय साधता येणार नाही आपल्याला.
1: त्यांच्या
0: त्यामुळे
1: कलाने बोलावं
0: हां,
1: लागतं.
0: त्यामुळे आपल्याला त्याच्या भाषेत त्यांना सांगता आलं पाहिजे. जर आपण सांगितलं तर त्याचा जो विश्वास आहे आपल्यावरचा वाढून जातो, वाढतो, आणि आपण चांगल्या रीतीने त्याच्याशी कम्युनिकेशन करू शकतो.
1: मला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अमरावतीच्या आपण उपाध्यक्ष आहात, तर यामध्ये आपली भूमिका नेमकी कशी असते?
0: महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही एकमेव अशी संघटना आहे की जी फक्त शासनमान्य संघटना आहे, बाकी इतर संघटनेना शासन मान्यता नाही आहे, फक्त हीच एक एकमेव अशी संघटना आहे. परिचारिकांच्या अडचणींना समजून घेण्याची भूमिका, तसेच परिचारिका ज्या आपल्याजवळ समस्या घेऊन येतात त्यांना सोडवून त्यांच्याशी चर्चा करणे ही पण एक खूप मोठी, तर ह्या ज्या समस्या असतात त्यांच्याशी चर्चा करून त्या समजून घेऊन त्यांच्यावर काय तो आपल्याला कल्याणासाठीचा जो काम आहे हे सगळं करणं हे खूप महत्त्वाचं असतं.
1: तर कुठल्या अशा समस्या आपल्यासमोर येतात?
0: भरपूर आहेत, जशा की काही काही जणांना ड्युटीच्या वेळी खूप जास्त वेळपर्यंत थांबावं लागते, कधी कधी दोन दोन नाईट्स कराव्या लागतात, कारण आता परिचारिकांची संख्या आहे ती मर्यादित आहे, त्यामुळे वारंवार दोन दोन तीन तीन शिफ्ट्स कराव्या लागतात, आठवडी सुट्टी भेटत नाही. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही ठिकाणी तर जेव्हा एकटी ड्युटीला असतो आपण अशा
1: म्हणजे
0: पद्धतीच्या आम्ही
1: परिचारिकांच्या सुरक्षिततेचा
0: हो खूप मोठा प्रश्न आहे,
1: प्रश्न आहे जी संघटना सोडवण्याचा प्रयत्न
0: प्रयत्न
1: करते. तर अशा महत्वाच्या बऱ्याच कामगिऱ्या संघटना पार पाडते. कार्यक्रमात एक म्युझिकल ब्रेक घेऊया मॅडम. कुठलं गाणं आपल्याला श्रोत्यांना ऐकवायला आवडेल?
0: मला तर 90s चे सगळे सॉन्ग आवडतात, त्यापैकी कुठलेही तुम्ही लावलं तरी चालेल.
1: ऐकूया श्रोते हो मॅडमच्या.

0: गाण्यानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो लोक जागर या कार्यक्रमात. आज या कार्यक्रमात आपण अंजली वर्धेकर ज्या आधी परिचारिका आहेत म्हणजे स्टाफ नर्स आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती येथे. तर मॅडम आपलं एक पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याचं नाव आहे काम सोपं नवं. तर ह्या पुस्तकाची संकल्पना आपल्याला कशी सुचली किंवा हेच नाव का द्यावं याला हे आपल्याला कसं सुचलं?
1: ही जी संकल्पना आहे ही म्हणजे मला एक सवय आहे की रोज काय झालं काय नाही ते आपण एका डायरीत जसं मेंटेन करतो तसं मला लिहायची सवय आहे. असंच एक दिवस मी लिहित होते आणि माझे हसबंड मला बघत होते की हे तू काय लिहित आहे. मी सांगितलं की माझं जी रोजची दिनचर्या आहे ते मी लिहित आहे, याच्यामध्ये काय झालं काय नाही, माझ्या हॉस्पिटलमध्ये मी कोणता प्रसंग पाहिला आहे, सगळ्या गोष्टी पाहत होते. तर तेव्हा त्यांनी मला म्हटलं की हे तू स्वतःच्या डायरी पुरतं मर्यादित न ठेवता हे जर तू जगासमोर आणलं तर जास्त चांगलं राहील, म्हणजे हे सगळी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून मग हे जे काम सोपं नवं हे बुक लिहिण्याची संकल्पना तिथून आम्हाला सुचली.
0: त्यातून प्रेरणा मिळाली आपण पुस्तक लिहावं.
1: हो,
0: तर या पुस्तकात नेमके कोणते अनुभव आणि विचार आपण मांडलेले आहेत?
1: हे जे पुस्तक आहे काम सोपं नवं हे एक फक्त माझ्या एकटीच अनुभव नाही आहे तर हे एका प्रत्येक परिचारिकेच्या जीवनामध्ये घडलेले अनुभव आहेत. कोणत्या प्रकारे काय काय गोष्टींशी डील करते आणि कशा प्रकारे आलेल्या आव्हानांना सामोरे जाते ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मी माझ्या स्वतःच्या अनुभवात यामध्ये मांडलेल्या आहेत.
0: आरोग्य सेवा आणि साहित्य लेखन या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण समतोल कसा साध?
1: खर तर बिझी शेड्यूल्ड असल्यामुळे वेळच मिळत नाही.
0: बरोबर.
1: पण असं वाटतं कधी कधी की आपण ज्या गोष्टी फेस करतो आपल्या लाईफ मधल्या त्या गोष्टी आपण पुस्तकांच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. म्हणून जो काही वेळ मिळतो तो वेळ मी माझ्या साहित्य लेखनाकडे, ती एक निष्ठेने केलेली सेवा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. म्हणून मला या पुस्तकामधून हा संदेश द्यायचा आहे, समाजाने विचारिकेचा सन्मान करायला पाहिजे.
0: पण लिहिलेल्या पुस्तकाच्या मार्फत आता ती दृष्टी नक्कीच बदललेची आम्हाला खात्री आहे. तर आता मला एक अतिशय महत्वाचा प्रश्न आता आपल्याला विचारायचा की काही वर्षांपूर्वी कोविडनी आपल्या जगाला घेरलं होतं, तर या कठीण काळामध्ये डॉक्टर्स आणि परिचारिका हे खरंच देवदूत होते आपल्या सगळ्यांसाठी. तर या कोविडसारख्या कठीण काळात परिचारिकांची भूमिका आपण कशी पाहिली?
1: कोविडच्या कठीण काळात परिचारिकांनी अहोरात्र सेवा केली आहे. कोविडचा काळ म्हणजे हा खूप भयानक असा काळ होता की ज्या काळामध्ये स्वतःचा मित्र देखील स्वतःच्या मित्राच्या मृत्यूनंतर त्याला बघायसाठी सुद्धा कोणी येत नव्हतं असा विचित्र काळ होता तो. म्हणजे कोणी कोणासाठी वेळ देऊ शकत नव्हतं. स्वतःची जीवनाची पर्वा न करता परिचारिकांनी रुग्णाची काळजी त्या काळामध्ये घेतलेली आहे. परिचारिकांनी मानसिक आधार त्यांना दिलेला आहे रुग्णांना. तसेच कामाचा प्रचंड ताण, संसर्गाची भीती या सगळ्यांच्या वरती जाऊन सगळ्या गोष्टींवरती मात करून त्या सतत लढत राहिलेल्या आहेत. अंगावरती पीपीई किट घालून तासन तास उभे राहिलेले आहेत. पेशंटचे नातेवाईक अक्षरशः बघायला सुद्धा यायची तयारी नव्हती अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या आई बहिणीसारखं प्रत्येक रुग्णाची सेवा केलेली आहे. त्यांची जी भूमिका होती ती खरंच खूप अशी योद्ध्यासारखी भूमिका म्हणता येईल. कोविड योद्धे म्हणून आपण त्यांना संबोधू शकतो. ती महत्वाची भूमिका होती. अंगावरती घामाचे लोट व्हायचे आणि तरी सुद्धा आपलं कर्तव्य व्यवस्थित रित्या बजावायचं आणि त्यानंतर बाहेर यायचं ही खूप मोठी गोष्ट होती.
0: आता हे बाकी परिचारिकांबद्दल आपण सांगितलं पण तुमचा कुठला एखादा वैयक्तिक अनुभव या काळातला कुठला असेल तर सांगा.
1: हो, माझा खूप म्हणजे कोविड काळ असा झालेला आहे की कोविड

0: माझ्या पूर्ण लाईफ चेंजिंग पॉईंट म्हणतो ना आपण, तो झालेला आहे. कोविड काळामध्ये मी, ती जी पहिली लाट होती कोविड काळाची, ती खूप भयावह लाट होती. त्या लाटेमध्ये मेडिकल सर्टिफिकेट शिवाय पेन्शन कुणाला शहरामध्ये एंट्रीसुद्धा मिळत नव्हती, येऊसुद्धा देत नव्हते. अक्षरशः जी लोकं रेंटने राहायची दुसरीकडे, तर त्यांना म्हणायची की आधी तुमचं सर्टिफिकेट दाखवा, त्यानंतरच तुम्हाला आम्ही आतमध्ये घेऊ, तुमच्या रूममध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता, असा तो विचित्र काळ होता. त्याच पिरियडमध्ये मी गरोदर होते. गरोदर असताना माझी ड्युटी ही आयसीयूला लागली होती. त्या आयसीयूमध्ये ड्युटी करत असताना स्वतःच्या जीवाची काळजी, बाळाच्या जीवाची काळजी आणि त्यासोबतच मी ज्या रुग्णाची काळजी घेत आहे त्या सगळ्या रुग्णांची काळजी माझ्यावर डिपेंड होती. हा खूप मोठा अनुभव होता. आणि या सगळ्यांची सेवा करत स्वतःची पण आपली काळजी घेत मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या. जेव्हा मी पीपी किट, म्हणजे मी पीपी, माझ्या लेकरांचं तर वेगळंच होतं, पोटात जे बाळ होतं त्याचं वेगळं होतं, आणि त्या सर्वांच्या याच्यामध्ये मी पीपी किट घालायचे, तासन तास वॉर्डमध्ये जायचे, घामाचे लोट व्हायचे, त्याला आपण रक्ताचं पाणी केल्यासारखं म्हणू शकतो अक्षरशः. म्हणजे माझं जे आतमध्ये मी जेव्हा जायचे तर मला असं फिरल्यासारखं व्हायचं 2 मिनिटासाठी प्रेग्नंट असताना, आणि त्यातल्या त्यात मला प्लासंटा प्रिव्हियासुद्धा डायग्नोस झाला होता. तर अशा परिस्थितीतही मी पूर्ण रुग्णांची काळजी घ्यायची आणि त्यानंतरच डोनिंग ऑफ वगैरे राहायचं, डाउनिंग आणि डोनिंग प्रोसिजर राहायची आमची, ती करायची, त्याच्यानंतर मग बाहेर यायची. जेव्हा तो काळ झाला त्यानंतर मग कुठे माझ्या त्या सगळ्या गोष्टींमुळे जे मी करत होते त्याच्यामुळे जे माझं आपण म्हणतो स्वेटिंगमुळे बीपी लो वगैरे होतं, अशा पद्धतीचं चक्कर आल्यासारखं होतं, त्यानंतर मला त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून टॉरचं इन्फेक्शन झालं, त्याच्यानंतर या सगळ्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून माझं जे शिफ्ट ड्युटीज होत्या आपल्या त्या याच्यामुळे डायबिटीज वगैरे झालं, बीपी झालं, हे सगळे कॉम्प्लिकेशन मला त्या कोरोना काळात जशी गिफ्ट म्हणून मिळालेले आहेत. पण एक असं वाटतं की आपण त्या काळातही आपली सेवा बजावू शकलो हे खूप मोठी असं वाटते मला, की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
1: पण ड्युटी इज फर्स्ट,
0: ड्युटी इज फर्स्ट,
1: म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतर रुग्णांची सेवे खातर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनामध्ये या कठीण काळामध्ये खरे लढवय्ये ते होते खरं तर. आणि आपल्या या वैयक्तिक अनुभवातून आम्हाला अंदाज आलाय की किती भयानक परिस्थिती तेव्हा असेल. आता मॅडम, असं आपल्याला जाणवतं एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा जातो, किंवा म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा जातो, रुग्णांची परिचारिकाकडे बघण्याची दृष्टी एक वेगळीच असते आणि त्यांच्याबद्दल गैरसमजही भरपूर असतात. काय तर डॉक्टर नसले की आपण परिचारिकेशीच जास्त करून बोलतो किंवा त्यांच्याकडून
0: संवाद करतो
1: आणि परिचारिका हीच रुग्णांच्या जास्त जवळची असते डॉक्टरच्या नंतर. पण काही लोकांची अशी गैरसमजुती असतात नर्सेसबद्दल की त्यांचे कामं हे असतात, असं असतं, त्यांनी हे करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, पण ॲक्च्युअल काय असतं हे त्यांना माहीत नसतं. तर लोकजागर या कार्यक्रमातून आम्ही नेहमी लोकांपर्यंत महत्त्वाच्या गोष्टी आणि खऱ्या गोष्टी पोहोचवण्याचाच आपला प्रयत्न असतो. तर म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते की परिचारिका व्यवसायाबद्दल समाजात अजूनही कोणत्या कोणत्या गैरसमजुती आहेत असं आपल्याला वाटतं?
0: परिचारिकांच्या कामाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीबद्दल लोकांमध्ये फार मोठे गैरसमज आहे. लोकांना काय वाटतं की फक्त परिचारिका ह्या फक्त मलमपट्टी करतात आणि औषध देतात, बस त्या पलीकडे काहीच करत नाहीत.
1: बरोबर,
0: अशी त्याची सगळ्या लोकांची सामाजिक समजूत असते. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. ह्या ज्या गैरसमजुती आहेत तसं पाहिलं तर परिचारिका ह्या जेव्हा गुंतागुंतीची वेळ असते, महत्वाची वेळ असते, तेव्हा त्या स्वतःच्या भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडतात, रुग्णांना धीर देतात, रुग्ण व्यवस्थेचा कणा बनतात. ह्या सगळ्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ह्या ज्या गैरसमजुती आहेत त्या ह्या दूर झाल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना कळायला पाहिजे. त्यांना फक्त एकच बाजू माहिती राहते की अरे ही तर परिचारिका आहे, पण आपण हिला काही विचारायला गेलो की ही नुसतं चिडचिड करते. एक प्रश्न विचारला की हां तुमचं काय आहे, कसं आहे, हां बोला, असं करा, एवढाच रोल फक्त तिचा दिसतो. पण ॲक्च्युअलमध्ये तिच्या पाठीमागचा दुसरा रोल कोणी पाहिलाय का? समोर तर कोणी बोलतं, पण पाठीमागचा तिच्या मागे किती ताण आहे, काय आहे, हे सगळं बघितलं जात नाही. घरची परिस्थिती ती मॅच करायची, इथं आल्यानंतर इथलं रुटीन बघायचं, त्यानंतर जेव्हा राऊंड्स होतात त्यावेळेला वेळोवेळी जायचं, रुग्णांची काळजी करायची. त्यात एक पेशंटसोबत 2-3 नातेवाईक यायचे, प्रत्येक नातेवाईकाच्या रुग्णाला उत्तरंही द्यावी लागतात, कारण उत्तर दिल्याशिवाय ती लोकं जात नाही. कंटिन्यू बोलणे आणि फिजिकल, मेंटल आणि सायकोलॉजिकल ह्या तिन्ही गोष्टी तिथे एक्झॉस्ट होतात.
1: बरोबर. आणखी एक ब्रेक घेऊया आपण गाण्याचा. आता कुठलं गाणं आपण ऐकवाल श्रोत्यांना?

0: लोकजागर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज स्टाफ नर्स अधिपरिचारिका अंजली वर्धेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि अनेक विषयांवर आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे. मॅडम, आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि यामध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे शेवटी की पुढील काळात आरोग्यसेवा आणि संघटनात्मक पातळीवर आपले महत्त्वाचे उद्दिष्टे कुठले आहेत?
1: काम सोपं नवं या पुस्तकामध्ये मी येणाऱ्या पिढीसाठी ज्या काही आम्हाला उपलब्ध सुविधा आहेत, म्हणजे ज्या काही उपलब्ध प्लॅटफॉर्म म्हणू शकतो तो आहे, वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संध्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, कुठे कुठे आपण अप्लाय करू शकतो, कशा पद्धतीने अप्लाय करायचा, आणि आपण बाहेर देशात जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या बुकच्या माध्यमातून समाजापुढे आणलेल्या आहेत. परिचारिकांसाठी हा मी ठेवलेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जसं तुम्ही म्हटले की मानस, तो असा आहे की ज्या काही परिचारिका आहेत त्यांना आपण परिचारिका जे शिक्षण आहे, परिचारिका एज्युकेशन केल्यानंतर पुढे आपल्या आयुष्यात आपण काय करू शकतो आणि काय कुठपर्यंत जाऊ शकतो या गोष्टीची एक दूरदृष्टी ती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.
0: श्रोते हो, अतिशय कठीण काळामध्ये नर्सेस कशा काम करतात किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या त्या कशा समर्थपणे पेलतात हे मॅडमशी बोलून आपल्या लक्षात आलं असेलच, आणि आपल्याही काही समजुती गैरसमजुती असतील तर आज या मुलाखतीतून नक्कीच त्या दूर झाल्या असतील अशी आशा आहे. परिचारिका म्हणून आपली जी भूमिका असते, समाजाचा एक महत्त्वाचा आधार आपण आहात, तर आज आपण आलात आणि इतकी चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना आम्हाला करून दिली, त्यासाठी अमरावती आकाशवाणीकडून आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोत्यांनो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त अंजली वर्धेकर अधिपरिचारिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमरावती यांची समीधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी, निर्मिती सहाय्य समीधा खाकरे यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.

लोक शिक्षण लोक संस्कृती आणि हो लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर लोक जागर।

स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे ग्रँड इनॉग्रल ऑफर सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स सिल्वर.

0: शकशतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा.
1: गीत गंगा
0: गीत गंगा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

अन्नर्य आणि प्रतिमा दातार यांच्या आवाजात श्रोते आपण ऐकत होतात घरकुल या चित्रपटातील हे गीत. शांता शेळके यांचं आणि संगीतकार सी रामचंद्र.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकत होत आहात श्रोते हो. गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्झवर.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल. 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
2: अरे
1: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: गीत गंगा या कार्यक्रमात अंतिम गीत श्रोते आपण ऐकत होतात बेला शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांचं गीत संगीत अजय अतुल आणि चित्रपट नटरंग. श्रोते हो या गीतासोबतच गीत गंगा या कार्यक्रमात इथे थांबूया.
1: गीत गंगा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळच्या ठीक 10:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते

0: त्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रद्धेव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत आपकी फरमाइश रसिकांच्या पत्रांवर आधारित हा कार्यक्रम.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आपकी फरमाइश या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

अवर्गी या चित्रपटातील हे गीत तो शोधे हो, लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांचा आवाज होता, आनंद बक्षी यांचं गीत आणि संगीतकार अनु मलिक. आणि या गीताला फरमाईशी पत्र मला मिळालेलं आहे सिंधी बुद्रुक इथून शोधे आहेत ज्ञानेश्वर साठे, सौ नंदा साठे, निलेश साठे आणि सचिन साठे. आणि याच गीताला पुढील पत्र मला मिळालेलं आहे साने गुरुजीनगर अमरावतीतून शोधे आहेत प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार.

बेटा, या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा आवाज होता. समीर यांचं गीत आणि संगीत आनंद मिलिंद. आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालेलं आहे. मुक्काम पोस्ट खांबोरा तालुका जिल्हा अकोला. इथून श्रोते आहेत गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले आणि सागर गवई. सोबत आहेत शिवकुमार टाले. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालेलं आहे. उत्तमनगर अमरावतीतून शोध आहेत अनिल वानखडे, लता वानखडे, भावेश वानखडे, अन्वेष वानखडे, गोपाल अभयंकर, प्रदीप ढोके आणि शुभांगी थुल.

लता मंगेशकर यांच्या आवाजात श्रोतो आपण ऐकत होतात हेर राजा या चित्रपटातील हे गीत. गीतकार कैफी आझमी, संगीतकार मदन मोहन, आणि या गीताला फरमाईशी पत्र मला मिळालेलं आहे कृष्णाभाऊ अमरावतीतून. श्रोते आहेत मोतीलाल साहू, शीला साहू, रिमा साहू, रविशंकर साहू, अर्पिता साहू, जगदीश कुमार साहू, मीना साहू, कुणाल साहू, सोनाली, रणविजय, अन्वेष, अनुराग साहू आणि समस्त साहू परिवार अमरावती. आणि आज

कविता कृष्णमूर्ती आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात हे गीत होतं शोला और शबनम या चित्रपटातील. गीतकार अंजान आणि संगीतकार बप्पी लाहिर यांनी या गीताला फरमाईशी पत्र आम्हाला मिळालेलं आहे. मुक्कम पोस्ट खोलापूर तालुका भातकुली जिल्हा अमरावतीतून श्रोते आहेत पंचशील श्रोता संघ. श्रोते आहेत मनसराम चक्रे, मनीषा चक्रे, प्रीती चक्रे, कुमारी प्रणाली, कुमारी सुहाने आणि समस्त चक्रे परिवार. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालेलं आहेत यशोदानगर अमरावतीतून श्रोते आहेत रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजित कांबळे.

श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या स्वरात हे गीत होतं स्वानंद किरकिरे आणि संगीत शंतनू मोहित्रा. आणि या गीताला फरमायशी पत्र मला मिळालेलं आहे. अमरावती रेडिओ श्रोता संघ राहडगाव कॅम्प अमरावतीतून श्रोते आहेत श्याम किटे, वंदना किटे, भाविका किटे, शंकर किटे, उषा किटे, आदेश किटे, यश आणि कार्तिक किटे. सोबत आहेत दिलीप रामेकर. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालेलं आहे. मंगलधाम कॉलनी अमरावती इथून श्रोते आहेत विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर.

कोहरा कागज या चित्रपटातील हे गीत होतं श्रोती लता मंगेशकर यांचा आवाज होता, जी हशमत यांचं गीत आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि या गीताला फरमायशी पत्र मला मिळालेलं आहे बेर्डेवरून. श्रोते आहेत हुकुम करमकर, सुनीता करमकर, हार्दिक करमकर, प्राची करमकर आणि तनु करमकर. आणि याच गीताला पुढील पत्र मला मिळालेलं आहे शांतीनगर अमरावती इथून. श्रोते आहेत शेखर कांबळे, प्रांजली कांबळे, शुभ्रा कांबळे, अक्षय बनसोळ, उत्कर्ष बनसोळ, पिंटू वानखडे आणि अनंत शेंडे.

किशोर कुमार यांचा आवाज होतो आपण ऐकत होतात. आनंद बक्षी यांचं गीत संगीत आर डी बर्मन यांचं होतं. फिल्म कटी पतंग आणि या गीताला फरमाईशी पत्र आम्हाला मिळालं आहे. सिंधी बुद्रुक इथून श्रोते आहेत, जिल्हा अमरावती इथून श्रोते आहेत. किशोर वडतकर, सविता वडतकर, शुभम वडतकर आणि पुन्नू वडतकर याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालं आहे. कुष्टा बुजरुक इथून श्रोते आहेत. योगिता हगोने, सुनीता अंबाडकर.

निगाहे या चित्रपटातील हे गीत होतं मोहम्मद अजीज यांच्या आवाजात श्रोतो आनंद बक्षी यांचं गीत आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरलाल आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालं आहे डॉक्टर नितीन भारशंकर पारुल भारशंकर कांचन आमटे डॉक्टर कल्पना भारशंकर हेमंत भारशंकर आणि पल्लवी आमटे

शतरंतू या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात अनुष्का आणि विशाल दादलानी यांचा आवाज होता. जावेद अख्तरांचे शब्द आणि संगीतकार शंकर एसान लॉय. या गीताला फरमायशी पत्र मला मिळालं होतं छत्री तलाव अमरावतीतून. शोधे आहेत साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, नेहा, कवीश आणि कोमल.

0: दूर की आवाज या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात मोहम्मद रफी आणि आशा भोसले सहकारी यांचा आवाज शकील बदायुनी यांची रचना आणि रवी यांचं संगीत आणि या गीताला फरमाईशी पत्र आम्हाला मिळालं आहे नागपूरवरून शोध आहेत मृणाली चेतन दक्षु रुपाली शैलेश ज्योत्सना मंगला प्रफुल्ल आतिश प्रीती शिवानी आणि साची
1: हम भी अगर बच्चे होते नाम

0: सेंटूम या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो, अमीन शबरी आणि फरीद शबरी सहकर यांचा आवाज गीत समीर यांचं. गीताला फरमायशी पत्र मला मिळालं उमरी अकोला इथून. श्रोते आहेत अनूप कुमार धोरण, मिथिल नकुल ऋषी, उद्धव धोरण, विजय शिगोकार आणि दिनेश तरोडे. आपकी फरमाइश या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आमचा पत्ता लिहून घ्या. कार्यक्रम आपकी फरमाइश द्वारा कार्यक्रम प्रमुख कॅम्प रोड अमरावती, आकाशवाणी अमरावती केंद्र, कॅम्प रोड अमरावती, पिनकोड 444602. पत्ता पुन्हा एकदा, आपकी फरमाइश द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अमरावती केंद्र, कॅम्प रोड अमरावती, पिनकोड 444602. आणि या गीतासोबतच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतो आहे. तेव्हा अजय घरडे यांना दाराचा नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 101.5 मेगाहर्ट्स वर. रसिकहो दुपारचे 12 वाजतायत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार।

श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरु शिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरी मागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव

0: आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खर तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्ट वर डान्स कर. मग मी म्हंटल हो मामा चालेल, म्हंटल एव्हरेस्ट वर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथे डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काही ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिने केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियड मध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खर तर संकल्पना अशी चर्चेतन सुचली असं म्हणूया.
1: हो,
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे, दोन्हीचा वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवी स्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले. परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंग मध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. आधे मध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला. पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
0: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
1: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
0: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे. पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारी मध्ये ताईनं सांगितलं होतं त्याच नंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं

0: रगेडियन जे ऑर्गनाइज करत, तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होत आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू म्हणजे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं, मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाहीये, पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे, त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची, नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
0: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके.
0: आम्ही 4 डान्स साठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे, म्हणजे ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला, आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो, किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
0: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये, एकदम लास्टला मी पोहोचले होते. कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला, तू डान्स करू शकतीस कितीही वेळ, पण चालण्याची सवय नाहीये तुला, म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये, म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
0: हा, म्हणजे मी ते पाळलं, कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकते, पण नाही, मी डेडिकेशन चालत होते. म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो.
0: कारण मी त्याच्यावर जास्त फोकस केलं आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचं तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
0: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारण त्यांना जमलं नाही, पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं. आणि दिव्याचे पण क्लासेस असतात, त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली झाली नाही,
0: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचं.
0: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला. ऑनलाईन ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो, कारण चौघी चौघीकडं चार ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली, पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं आणि मग म्हंटल आता भेटल्यावर बसू, आणि भेट काय आमची नंतर झाली नाही. शेवटी आम्ही एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला, आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू, म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय, आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
1: ही संकल्पना सुचलेली होती, म्हणजे ठरलं एव्हरेस्टवर करायचं, मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
0: हा, दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं, कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती, आणि मग म्हटलं याच्या सोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही

0: होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात, त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप. त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा, आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं, पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना, तर ते घेऊन जाणार होते आम्हाला, तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता. म्हणजे डे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी, आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते, म्हणजे हवामानाच्या दृष्टीने विचारते.
0: हा, असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी, म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल, किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला, त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
0: ओके,
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो, कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे, आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये, आणि शेवटी तो दिवस आला. आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी, आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता, मग आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता, आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होत सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती, इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
0: पाऊस पडला,
2: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण, पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं, ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि एकदा डान्स पण केला.
2: टँगोचे मोनास्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं, आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीच असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा, ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही, आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स करायचं एव्हरेस्ट बेस कॅम्पला, पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच आहे, पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो, कारण बाप रे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. मग अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत, म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली, आणि मग नंतर शेवटच्या दिवशी बेस कॅम्पला केला.
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स, -10 डिग्री टेम्परेचर होत. आणि खर तर देवी काय म्हणतात शक्ती असेल, त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
0: हो, आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होत.
2: हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खर तर होऊ शकला.
1: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथं निघताना, म्हणजे हे असू शकेल, आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की, म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल, तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
1: कॉमन वाटलं.

0: जाते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचेला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
1: बर
0: असं झालं आम्हाला, कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात. तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगोचे पासून, डिंगोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असे पूर्ण गारठलेले हात, म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो
0: मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्स ना वगैरे मॅच होण्यासाठी.
1: बरोबर, पण ते साधारण किती उंच होतं?
0: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचं की तेवढं जायचं परत खाली यायचं परत.
0: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता. आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
2: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला होता,
0: तो आम्ही दरवर्षी जातात
2: आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
1: इतक्या वर्षानंतर,
2: तो आत्ताच झाला होता. आमचीच परीक्षा होती.
1: मी आता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही.
0: डेफिनेटली वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
2: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथपर्यंत बोलणं झालं.
1: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
2: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
0: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
2: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हती एवढे दिवस.
1: कारण तसं पाणीच अव्हेलेबल नसेल
0: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे
2: करायला, कारण आपल्या बॉडी
0: टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
2: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं, तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
1: कारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
2: आम्ही 14 दिवसांचा केला.
1: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना, म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचं डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दामून रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्ट पदार्थ खावे?
0: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक नूडल्स वगैरे,
2: पिझ्झा बेसवाले सगळे, म्हणजे ब्रेड बेसवाले सगळे
0: असे मिळतात. म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खर तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फार
2: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं,
0: कारण चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
1: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
2: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती
0: सगळ्यांची.
2: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता.
0: होय ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बसत तिघांमध्ये एकच काय तर ब्रेड घेतला.
2: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
1: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात, म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे त्यात तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात, तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणार, ते काय काय घेऊन गेला होतात?
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं

0: ऑर्नामेंट सगळं घातलेलं, फक्त
1: म्हणजे
0: घुंगरू
1: ते
0: घालाय
1: घालून तुम्ही थोडक्यात
0: ट्रेक
1: ट्रेक
0: केला. शेवटचा
1: हो
0: टप्पा आम्ही तसा
2: तसा
0: केला, पण
2: केला.
0: आधीचा
1: तो
0: जो
1: केवढा
0: होता
1: होता साधारण?
0: 7-8 किलोमीटर तरी असेल.
2: हा
0: पण
2: पण
0: ना
2: ते जायला फार वेळ
0: नाही, पण ना तो असं वाटतो छोटा, काउंट वाईज छोटा वाटतो, पण खूप अवघड असतो, म्हणजे टफ असतो. पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचं असतं आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
1: ऑक्सिजन लेवल कमी असतं.
0: हा त्यामुळे
1: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
0: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं. म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता, म्हणजे कोणाला काही बाकी होतं
1: की कुणाला तुम्हाला त्रास झाला का काही?
2: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला
0: आला,
2: ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
0: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचा, किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं, सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे, इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना, कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं,
1: म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर, घुंगरू आहे.
0: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे,
2: पण नाही, ते ट्रेक करताना जाणवलं,
0: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं.
1: आणि मला असं वाटतं

0: त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही
1: बरोबर
0: करायचंच आहे म्हणून
1: हा
0: आपल्याला. पण
1: पोचला
0: ना
1: आता एक
0: त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचेचा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं, सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे, इतर सामान आमची सॅक सोडली तर मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना, कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं,
1: म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर
0: तुमचे
1: दागिने आहेत.
0: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे,
2: पण नाही ते ट्रेक करताना जाणवलं
0: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं.
1: आणि मला असं वाटतंय ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर
0: येत.
1: हा तेच,
0: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो.
1: ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
0: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते, म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीच होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता, असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते, हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं, म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही, मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले काय बोलायला लागली अशी, एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
1: अनुभव होता
2: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती त्यामुळे मला पण थोडस खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये काय हे म्हणून.
0: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून,
1: कारण वातावरण पूर्णच वेगळं
0: हो ना हो ना.
1: आणि
2: कधीच गेले नव्हते त्यामुळे मला काहीच अनुभव नाही आणि ते झाल्यावरती मला मग आई बाबांची खूप आठवण येत होती, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं, मग मी बाबांना फोन केला बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली काळजी करू नको, झालं नाही डान्स जाऊ दे तू खरं सुखरूप घरी आहे. पण नाही मला डान्स करायचाच होता,
0: ती मात्र तिचं ठाम होत म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होत नाही मला डान्स करायचं.
1: आता हे जर तू बोललीस ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
2: खूप चांगला होता, म्हणजे खर तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते, नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खर तर खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे,
0: माझ्या मुली पण गुणी आहे त्यामुळे ते दोन्हीकडनं आहे.
1: नाही अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं,
0: आणि मी पण त्यासाठी ब्लेस्ड
1: आहे. हा त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाही हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला
0: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं.
1: आणि टेम्परेचर किती होतं तिथे?
0: -10 होतं त्या.
1: बापरे.
0: ग्लोव्स पण नंतर काढले
1: होते आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
0: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स, म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5-7 मिनिटाचा,
1: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणू ना 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे.
0: बरोबर. हो
1: ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
0: खूप फरक आहे. एकतर सरफेस आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही की पाय मारा कसेही करा, पण आणि जागा भरपूर असते. ओके तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना, आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला तर असं शेवटी शेवटी सगळे बोल

0: की अगं तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे असं पर्यंत गेलो होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडस अजून वरती तिथे एक काहीतरी होतं, मग तिथे
1: तिथं स्नो नव्हता पण खडक
0: होते,
1: बारीक एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे आणि माऊ एवढी जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते, आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
0: आणि आवाज हवा होती ना,
1: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हता, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जात होता, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय, फॉरेनर्स वगैरे पण असे काय तर वेगळं दिसतंय म्हणून, मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
0: खरंच ना आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
0: आमच्या ट्रेक मधले थोडे जण होते, चार पाच जण होते, आणि बाकी बाहेरचे होते, फॉरेनर होते आणि शेर्पा होते.
2: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
0: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचाच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत, त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
2: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
0: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचा हेल्पिंग नेचर, आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळ मधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
2: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
0: छान वाटत होत. थंडी तर वाजतच नव्हती,
1: गायकांना थंडी वाजत नव्हती, आम्हाला डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स,
0: तिथे एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त अवघड होतं.
2: बरोबर, पण डान्स 13 मिनिट तशाच,
0: आणि आधीचे 4-5 मिनिट वगैरे घालायला वगैरे,
1: आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे.
0: मग सगळेजण म्हणले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
0: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं, पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं, पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
0: किती सुंदर परत अंगावर
2: एक तर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय,
0: सुंदर वाटत होतं तिथे. म्हणजे आजूबाजूला बघताना आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता, आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य
2: किती सुंदर. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात, आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरन खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होता,
1: तर काही असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं. आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.

0: बर
1: हां पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता, संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय चालतोय. मला असं आठवतंय, तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो. आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य खूप छान होत. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं, आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास, आता बास संपवा ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं आपला, हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रती जी आपली वाटचाल असते, त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं. आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
1: करेक्ट, तसं झालं असेल. कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना, त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
0: जनरली. इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना, त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला. पॅच ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली, आली मिताली खाली.
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो, त्यानंतर आम्ही बरेच लोक, म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
1: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून, हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेस. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान. म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खर तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या. पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे. त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
1: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं. आणि तिथलं रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे असायचं, -19.
2: अरे बापरे, आता परत तिथं एक रात्र काढायची आहे असं झालं.
1: सगळ्यांना तिथं थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली. म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत. पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जी ना खाली उतरलो.
0: खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला. तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट
2: एव्हरेस्टला गेले.
0: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता?
2: खूपच छान होता अनुभव. खर तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलं तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
0: तिघी पण
1: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केलाय आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प, आधी मध्ये कुठं काय नाही.
0: बरोबर.
2: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले ट्रेक्स करावे असे वाटत आहेत.
0: खरं ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था

0: त्या त्यांचं सहकार्य लाभलंच. अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
1: घरच्यांचं होय, आई बाबांचं
0: आणि बाकी
1: शुभेच्छुक म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी म्हणजे कसं असतं माहितीये, शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये, आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
0: बरोबर.
1: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे खूप, आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते.
0: okay.
1: म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज, म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागल्या
2: बघायला द्यायचे.
1: हा,
0: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं, एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
1: राहणं
0: हे तितकंच महत्त्वाचं होतं.
1: जसं की आता हिला थोडा मितालेला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
0: बरोबर.
1: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकी सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम म्हणजे सगळेच.
2: आणि एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असा बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
1: छोट्या छोट्या गोळ्या,
2: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या,
1: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
2: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल, आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून, आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय, हे नसतंय होत तरी पण घे.
0: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
2: फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं,
0: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
1: आनंद होता. खरं तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा. हा,
0: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
1: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली, पूर्ण ट्रेक मध्ये आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस, वायफायचे वेगळे चार्जेस असे चालू होत होतं, त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
2: नाही, माझा झाला होता,
1: झाला.
2: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरनं ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून, आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते, मग आईचं तर असं म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत.
0: साहजिक आहे, कारण
2: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
1: बरोबर. मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना, डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर. तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
0: बरोबर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
1: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीज साठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअप साठी ते एवढं हे नाही आहे.
0: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
1: नाही, हा पहिलाच होता, आम्ही सेटर आहोत.
0: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांगणं.
1: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे

0: कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या. सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिलाय आणि मी आज इथे आहे. म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथं आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
1: त्यानंतर
0: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केला होता आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगाने माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता. आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जात आहे माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये. त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
1: बरोबर.
0: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
1: दुसरं कुठलं?
0: लावणी मध्ये
1: केलं.
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं.
1: आणि वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
1: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाच, पण परत काही गोष्टी मध्ये आल्या त्यामुळे थांबलंय. आता परत सुरू करीन.
1: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्या सिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्ड मध्ये.
1: बरोबर.
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे.
1: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याची सत्ता तयारी.
0: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि बीएड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
1: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे.
2: शिकणं सुरूच आहे. शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काही भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येत
1: नाही.
2: आयुष्यभर
1: कुठल्याच कलेमध्ये असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते. आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते. आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
0: असतं.
1: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं. आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असतात तर अजून आम्ही मजा आली असती, पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्प वर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: रसिको हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर। श्रोते आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून।

0: जी श्रोताओं, आपको हेमा मालिनी वाला गीत भी हम
1: आकाशवाणी मुंबई भक्ति सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाज माध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून

सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या

0: चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अजनु रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3-6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: गठिया की हालत वैसी है, अब तो बिटवा है, ये लगता मौत ही जैसे अंतिम हल है, शेष कुशल है.
2: तो सुनिए आज के मेहमान 10 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: आप सुन रहे हैं सुरीला सफर. आइए अब आपको सुनवाते हैं मिलन फिल्म का ये गीत. और इस गीत में जो अभिनेत्री हैं, यानी स्त्री जो प्यार से ओतप्रोत है, जिन्हें प्यार तो है इस संगीत सिखाने वाले गुरु से, अपने मन की बातों को वो उनके साथ सुर में पिरोकर गा रही हैं, वो कौन है?

अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी

खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जून पर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव खुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी

0: कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर KL राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8 मानांकित 19 मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्साकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:11 आणि 37 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार असून गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले। नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांचा सामना खेळला जाणार आहे। दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळची 5:02 आणि 55 सेकंद झाली आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत, कृपया प्रतीक्षा करा।

0: अंधेरे का इशारा समझो, अब तेरा दिल का जलाना होगा।
1: तुम बड़े हो

0: देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. आणि आगामी खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपये वरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात LPG स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घरगुती LPG सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीवरून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांच्या विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. महागाईमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त दबाव येत आहे आणि सामान्य ग्राहकांचा स्वयंपाकाचा खर्च वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर अवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: इथेनॉल वापराचा अधिकाधिक फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर ड्रग विरोधात मोहीम चालवण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जून पर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं CBSE समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्यात ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था संसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत बचत गट युवक गट यांचा सहभाग वाढवला जाणार आहे. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मानसिक

0: आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं, मनुष्यबळ प्रशिक्षण, मातृ मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणं, तसंच सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना मानसोपचार आणि समुपदेशन सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याआधी नागपूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उडान प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातही हा कार्यक्रम विस्तारित करण्यात येत आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित आठवडाभराच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी खासदार महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल, त्यात 1 लाखावर खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील अशी घोषणा यावेळी गडकरी यांनी केली. शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचंही ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोदच्या राजुरा शिवारात 26 एप्रिलला सापडलेल्या अर्धवट जळालेल्या शीर नसलेल्या मृतदेहाची ओळख मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर अशी पटवून पोलिसांनी तिचे वडील बापूराव आणि भाऊ अजय यांना अटक केली होती. मात्र डीएनए चाचणी होण्याआधीच केवळ तोंडी कबुलीच्या आधारे झालेल्या अटकेनंतर मृत घोषित केलेली शिवानी स्वतः नाशिक मधून जिवंत परतली आणि पोलिसांसमोर हजर झाली. पोलिसांच्या या निष्काळजी तपासानंतर आज बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह एका पोलीस उपनिरीक्षक आणि 3 अंमलदार अशा एकूण 6 जणांना निलंबित केलं आहे. राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च ते 5 जून या कालावधीत उष्माघाताचे एकूण 292 रुग्ण नोंदवण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात उष्माघाताचे 2 नवीन रुग्ण आढळले असून मृत्यूची कोणतीही नवीन घटना समोर आलेली नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या 19 घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 6 मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचे अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांची तपासणी सुरू आहे. हवामान. येत्या काही तासात अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या खाद्य संस्कृतीची खास ओळख असलेल्या तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं शेफ विष्णू मनोहर यांनी आज जागतिक पोहे दिनानिमित्त तब्बल 3000 किलो तर्री पोहे तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला. वर्ल्ड रेकॉर्ड कोऑर्डिनेटर रेणू जामदार यांच्यातर्फे तो सुपूर्त करण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. आणि आगामी खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद। सहज

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये

पन्नास पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उत्तरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी

0: ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली. तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA ने फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलान बहादर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: भारतीय राष्ट्रीय सेवा. थोड़ी देर में आपको सुनवाएंगे कार्यक्रम चित्रलोक.